पहाटेचे ठीक 5:42 होत आहेत. चांगली माणसं सोबत असली की वाईट दिवससुद्धा चांगले जातात. कुठल्याही गोष्टीची संगत, व्यक्तीचा सहवास हा त्यासाठी फार महत्त्वाचा असतो. चांगल्या माणसांच्या सहवासात संगतीत राहाल तर तुमचे नकारात्मक विचारसुद्धा सकारात्मक बनतील, वाईट दिवससुद्धा चांगले जातील. कारण वाईट दिवस येण्यामागे कुसंगत, अविचार, गैर किंवा वाईट माणसांचा चुकीचा सहवास ह्या गोष्टी काही वेळेला निमित्त ठरतात. हीच कुसंगत, हाच चुकीचा माणसांचा सहवास आपलं यश, आपली शांती, सुख, समृद्धी आपल्या हातातून हिरावून नेत असते, प्रगतीपासून मागे अधोगतीकडे घेऊन जात असतं. त्यासाठीच मग संगत सोबत चांगली असली म्हणजे मग निश्चित आपलं भलं होतं. येणारा दिवस नक्की चांगला जातो. चांगलेच दिवस येणार एवढंच नाही तर अगदी वाईट दिवससुद्धा आला एखाद्या वेळेस तरीसुद्धा चांगल्या संधी संगतीमुळे त्या वाईटातनंसुद्धा मार्ग कसा बाहेर काढता येईल, आपल्याला बाहेर कसं पडता येईल, ती गोष्ट कशी टाळता येईल, त्यातनंसुद्धा एखादी सकारात्मक गोष्ट नेमकी कोणती आहे की ज्याचं आपण त्या संधीचं सोनं करू शकू, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या व्यक्तींचा सहवास असेल तर नक्की साध्य करता येतात. तुमचासुद्धा तो अनुभव नक्कीच असेल.

आणि मंडळी 5:54 होत आहेत आणि आता वेळ मात्र झाली आपल्या वंदन या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. 6 आपण ऐकणार आहोत हिंदीतील बातमीपत्र. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल, ते आपण सहक्षेपित करणार आहोत. 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेनबो फंड या कार्यक्रमात एका खास विषयासह. आणि हो, आपल्या सगळ्यांना जायचं आहे कोकणात गावाला. कशासाठी ते सांगतो, पण वाडीतल्या सगळ्या माणसांनी हजर व्हायचं आहे. रेनबो फंडेच्या सुरुवातीलाच वाडीतली सगळी माणसं पाहिजेत मला, कोणीही मागे राहता कामा नये. भेटूया रेनबो फंडेच्या पर्वात. सगळ्यांना भूषणचा नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात। नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा। आज 14 मे, वार गुरुवार, सकाळचे 7:05 होत आहेत आणि रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच भूषण। गाववाल्यांनो नमस्कार। आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं। कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 35 सेल्सिअस तर सांताक्रूज येथे 34 सेल्सिअस नोंदवण्यात आली। किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे 28 आणि सांताक्रूज येथे 29 सेल्सिअस नोंदवण्यात आली। हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 84% आणि सांताक्रूज येथे 85% नोंदवण्यात आली। येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे। कमाल तापमान 34 सेल्सिअस तर किमान तापमान 28 सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळलेलं वातावरण हे सकाळच्या वेळेत असेल तर सायंकाळनंतर आकाश निरभ्र असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे। हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात आपण आणखीन खूप छान गप्पा मारणार आहोत, छान छान गाणी ऐकणार आहोत। आणि मगाशी जसं मी म्हटलं, वाडीतली सगळी माणसं हजर झाली पाहिजेत, कारण आपल्याला खास कारणासाठी कोकणात जायचं आहे। काय कारण आहे, नेमकं कशासाठी जायचं आहे सांगतो अगदी थोड्या वेळात।
2: Sky, what's up in life? Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.

तर गावाल्यानू आला की नाही? सगळ्यांनी आले आले आले, बरेच वाडीतली सगळी माणसं जमलेली आहेत असा वांगडा म्हणतायत. आम्ही आलो आहोत असं सांगताय. खरं आहे, सगळ्यांना साथ दिली होती आणि सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला आणि सगळी गावाकडची मंडळी हजर झालेली आहेत. तर गावाल्यानू आंब्याचं नवं झालं की नाही, म्हणजेच सीझनचा पहिला आंबा खाऊन झाला की नाही? बऱ्याच जणांनी स्थानिक बाजारातून विकत आणून आंब्याची चव नक्की घेतली असेल, तर काही जणांचे गावावरून आंबे मुंबईकरांसाठी पोहोचले असतील. ऑनलाईन ट्रॅव्हल्सवाले यांच्याकडून मागवलेले आंबे काही जणांकडून फस्त केले गेले असतील. एकूणच आंब्याची मधाळ चव चाखणं हे जितकं आनंददायी तितकंच आंबा जिथून येतो तो प्रवाससुद्धा तितकाच सुखावणारा. म्हणूनच गावाल्यानू आज आपण सगळे जाणार आहोत ते थेट आंब्याच्या बागेत, गावाला आमराईत.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

तर गावालनू आंब्याचा प्रवास सुरू होतो ते कलम लावण्यापासून। विशिष्ट काळ वेळ बघून योग्य ऋतूत कलमांची लागवड केली जाते। योग्य आकाराचे खड्डे खणणं, त्यात आवश्यक खतांचं आणि इतर गोष्टींचे थर लावणं, मग आणलेली कलमांची रोपं मातीत लावणं, रोज योग्य प्रमाणात पाणी घालणं, गाई गुरांपासून त्यांचं रक्षण करणं, वाऱ्यात तग धरण्यासाठी काठीचा आधार देणं, काळजी घेणं, अगदी लहान मुलांसारखी झाड होईपर्यंत या साऱ्या गोष्टी जिकिरीने कराव्या लागतात, तेव्हा कुठे रसाळ आंब्यांचा स्वाद आपण घेतो। तुमच्यापैकी कुणी कुणी कलमं लावलेत?

0: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप वरही.
2: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबो मुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
3: तर मंडळी, आपण बोलत होतो ते आंब्याविषयी. आंबा आमराईत आपण सगळे पोहोचलेलो आहोत आणि आंब्याचं कलम रोपटं हे अनेक वर्षाच्या कालावधीनंतर झाड होतं आणि मग आंब्याच्या झाडाला मोहर येतो. हा मोहर पाहूनसुद्धा मन सुखावतं. जाणकार गावकऱ्याला मोहर पाहूनसुद्धा किती फळं लागणार याचा अंदाज येतो. पण हा मोहर लागल्यानंतरही काळजीही असतेच, कारण अवकाळी पाऊस, वादळ वारा, कीड, खराब वातावरण या कारणांमुळे मोहर गळून जाण्याची भीती असते. पण गावात बऱ्याच वेळेला सेंद्रिय पद्धतीने सुद्धा आंब्याची निगा घेतली जाते, काळजी घेतली जाते आणि अल्पावधीतच झाड आंब्याने भरून जातं.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सहावाजून 30 मिनिटं होत आहेत आणि रेनबो फंडीच्या पहिल्या टप्प्यात मी आहे तुमच्यासोबत. तुमचा भूषण गावाल्यांनो, आपण सगळे पोहोचलेलो होते आमराईत आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. गावच्या घराची आठवण येते. माझ्या वडिलांनी कशी अनेक कलमं लावली होती आणि त्याची फळं आम्ही सगळी चाकतोय. काही गावच्या लहानपणीच्या आठवणी येत आहेत. अशा सगळ्या प्रतिक्रिया तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. काही जणांना काही कारणामुळे गावाला जाता आलेलं नाही, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही गावाला पोहोचलो आहे असा छान आनंद तुम्ही व्यक्त करताय. आंब्यांनी भरलेली अनेक झाडं आमराईत असतात. कमी जास्त प्रमाणात का होईना, प्रत्येक झाडाला आंबा असतोच. क्वचित काही झाडांना एक वर्षाआड फळं येतात. बहरलेल्या आंब्याच्या झाडाचंही पुन्हा रक्षण करावंच लागतं. आंबा झाडावरून उतरवणं हा सुद्धा एक मोठा टास्क असतो. काही झाडांना हाताजवळ आंबे असतात, त्यामुळे मग ते सहज काढता येतात, किंवा मग जवळच्या फांदीवर चढून काढता येतात. मोठ्या प्रमाणात जर झाड असेल तर आंब्याच्या बागेत मात्र गडी करावे लागतात. होय, ती मात्र सध्या वानवाय कोकणात, कारण माणसं नाही आहेत, काय करणार. बरं, हे मदतनीस निष्णात असतात बरं का, ते योग्य पद्धतीने आंबे उतरवतात. मग त्यासाठी सकाळी लवकर न्याहारी करून कामाला सुरुवात होते, कारण दुपारी असतं रणरणतं ऊन, त्यामुळे मग तो त्रास होतो. त्यामुळे मग पहाटे लवकर उठायचं आणि न्याहारी मस्तपैकी करायची आणि कामाला सुरुवात करायची, कारण ऊन चढल्यावर वरच्या दिशेला बघताना त्रास होतो. म्हणून मग शक्यतो दुपारची वेळ टाळून उतरत्या उन्हात देखील आंबे काढले जातात. फांदीपासून आंबा तोडताना सुद्धा देठा सकट देठ मोडून गरजेनुसार आंबा तोडला जातो. लांब किंवा होय, देठासकट तोडताना सुद्धा एक काळजी घ्यावी लागते, कारण लांब किंवा उंचावर असलेले फांदीच्या टोकाला असणारे आंबे तोडण्यासाठी घळाचा वापर केला जातो. आता घळ म्हणजे काय, काही जणांना प्रश्न पडला असेल, सांगतो या गाण्यानंतर.

हापूस हापूस तू माझा बापूस असं गमतीने म्हटलं जातं कोकणात, गंमत असते नाही का। तर आपण सगळे अमराईत पोचलो होतो आणि अमराईत झाडावरसुद्धा चढलो होतो आणि जवळजवळचे आंबेसुद्धा आपण काढले, जे हाताजवळ आहेत ते अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक काढले, थोडेसे वर आहेत त्या फांदीवर आपण चढलो आणि तिथूनसुद्धा आंबे आपण काढले। पण आता जे उंचावर आंबे आहेत किंवा फांदीच्या टोकाला जे आंबे आहेत ते कसे बरं काढायचे असा प्रश्न असतो, त्यामुळे आपण घडाचा वापर करतो आहे। आता काही जणांनी विचारलं, आता ज्यांना माहिती नाही त्यांना मी नक्की सांगणार की घळ म्हणजे नक्की काय, घळाचा वापर करून आंबे कसे काढले जातात। तर लांब काठीच्या डोक्याला टोकाला एक छोटी परडी असते आणि त्या परडीच्या वर म्हणजे त्या काठीला जोडूनच असे कोयता असतो ना आपला, कोयती किंवा मग अशी मोठी सुरी अशी ती बांधली जाते आणि मग त्याच्यात आंबा अलगदपणे अडकवला जातो आणि स्वतःच्या दिशेने खेचतात ही काठी आणि मग फळ बरोबर त्या परडीत पडतं। सहजपणे मग ही घळाची काठी खालच्या दिशेने वरती जो माणूस चढलेला असतो तो खालच्या दिशेने ती काठी नेतो आणि मग खाली उभे असलेली व्यक्ती परडीतून फळ काढून म्हणजे आंबा काढून जमिनीवर असलेल्या पिशवीत काढून ठेवतो। बरं, जमिनीवर फळ आपटू नये याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते, कारण आपटलेला आंबा हा लवकर खराब होतो। आता काही वेळेला तुमच्याकडे जे आंब्याच्या पेट्या तुम्ही मागवता ना आणि त्यातला एखादा दुसरा आंबा खराब निघतो किंवा काही जणांनी पाठवलेला आंब्यातला एखादा आंबा एकाच दिशेला खराब झालेला असतो, तर लक्षात घ्या तो जमिनीवर आपटलेला असतो म्हणून मग तो खराब होतो। काही वेळेला झाडावर चढलेला गडी खाली आंबा एक एक करून सुद्धा फेकतो, खाली असलेली माणसं मग अशी मोठी चादर धरतात आणि मग त्या चादरीमध्ये अलगदपणे हे आंबे झेलतात, किंवा मग झाडावर चढलेला गडी किंवा ती व्यक्ती वरतीच एका कापडी पिशवीत आंबे जमा करतो आणि मग दोरीने हळूहळू

या गाण्याशिवाय आपला कार्यक्रम कसा पूर्ण होणार? बरं, आंबा सगळा तर उतरवून झाला, मग काय बरं पुढे? आंबा सगळा उतरवल्यावर सगळ्यात आधी देवापुढे एक फळ ठेवलं जातं. उतरवलेला आंबा देठ वरच्या दिशेला ठेवून पसरवून संपूर्ण खोलीवर मोकळा ठेवला जातो. कच्चा काढलेला आंबा पिकवण्यासाठी पेंढ्यात, चाऱ्यात, अडीला ठेवला जातो. व्यावसायिक आंबा बागायतदार व्यवसायाच्या दृष्टीने लगेच खोक्यांमध्ये पॅक करून ट्रॅव्हल्सच्या मदतीने हे आंबे पुढे पाठवतात सुद्धा. नाशवंत फळ असल्याने आंब्याचा प्रवास लगेच सुरू होतो आणि हा प्रवास आपल्या घरी पेट्या पोहोचल्या की संपतो. अमरावतीतल्या आंब्याची चव जिभेवर अशी काही रेंगाळते की आंबाप्रेमींचं मन तृप्त होऊन जातं.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: डॉक्टर परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मस्तपैकी गावालनो आपण अमरावतीत पोहोचलेलो आहोत. गावाला मी भूषण तुमच्या सोबत आहे. वाडीतली सगळी मंडळी म्हणजे तुम्ही सगळी मंडळी एकत्र आलेला आहात. छान छान प्रतिक्रिया येत आहेत. नुसत्या प्रतिक्रिया नाहीत तर रवींद्र कुडाळकर आणि हरिश्चंद्र पाटील यांनी आंब्यावर कवितासुद्धा करून पाठवलेली आहे. बऱ्याचशा श्रोत्यांनी गावाकडच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. काही जणांनी आंब्याचे डाग कसे कपड्यांवर कायम राहिले आमचे किंवा ते पडल्यामुळे कसा घरच्यांचा ओरडा पडला ह्याच्यासुद्धा आठवणी सांगितलेल्या आहेत. अर्थात ह्या सगळ्या आठवणी मनाला तजिला देणाऱ्या अशाच आहेत. सगळी भावंडं एकत्र मिळून पुढच्या पडवीत बसून आंबे खाण्याची जी मजा आहे ती काही और आहे अशासुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. एक वर्ष आड आंबा आमच्या गावाला येतो त्यामुळे मग थोडीशी प्रतीक्षा करावी लागते अशी छोटीशी तक्रारसुद्धा आहे. पण हीच तर गंमत आहे नाही का. अमराईत गेलो की हरवून जातो आपण एकदम. पण अमराईत ना खरी मज्जा असते ती बच्चे कंपनीची. घरातली माणसं दुपारी जेवून झोपली की मग मुलांची गँग जमा होते ती अमराईत. मग दगडाने कैऱ्या तोडणं, दगडाने त्या फोडणं, कुणीतरी आणलेला मीठ मसाला त्यात घालणं, आंबट गोड कैऱ्यांचा आस्वाद सगळ्यांनी मिळून एकत्र घेणं, आंबट कैरीची फोड चावल्यावर डोळे कसे आपसूक बंद करणं, वेगवेगळ्या फांद्यांवर बसणं, मजामस्ती करणं, तोंडात पाणी आलं ना. ही सगळी गंमत आहे ना ती अनुभवत आहे ते ती गावाला आंब्याच्या बागेत अर्थात आमराईत. आणि मग या जोडीला आठवतात ती आपली सगळी भावंडं, आपलं बालपण आणि त्यावेळेस केलेली मज्जा.

0: लागला पाठी सुरू झाली सुरू झाली धाव धाव धाव धाव धाव धाव धप्पा कुटी.
1: तर अशी बच्चे कंपनीची मज्जा करून तर झाली, पण आणखीन आमराई म्हणजे आणखीन एक गणित आहे. ते गणित काय आहे तर आमराई म्हणजे मस्त सावली, आणि या सावलीत बसून दुपारच्या भोजनाचा सुद्धा आनंद घेता येतो. मस्तपैकी जेवून मग विहिरीतलं थंडगार गोड पाणी पिऊन तिथेच ताणून देण्यात म्हणजेच झोपण्यात सुद्धा मज्जा आहे. निवांत वातावरण, झुळझुळू वाहणारा वारा, जमिनीवर पडल्या पडल्या एकमेकांशी गप्पा मारता मारता निसर्गाच्या या सुरेख सान्निध्यात डोळा कधी लागतो ते कळत सुद्धा नाही. आणि आमराईतली झोप तुम्ही कधी अनुभवली आहे?

गावालनु आंब्याच्या बागेत हापूस आंब्यासोबतच इतरही अनेक प्रकारची झाडं असतात. या आंब्याच्या झाडांना सुद्धा गावच्या पद्धतीनुसार नावं असतात. केळ्यासारखा लांब असणारा केळांबा, गोड चवीचा गोडांबा किंवा मग साखरी आंबा, बिटकी आंबा, रायवळ, पायरी, केशरी अशी एक ना अनेक नावं. अशा अनेक झाडांवर कावळा, कोकीळ, घार, पक्षीसुद्धा आपलं वास्तव्य करून असतात. काही प्रसंगी त्यांच्यामुळे उंचावर असलेले आंबेसुद्धा खाली पडतात. धपकन खाली पडलेला आंबा पाचोळ्यात शोधला जातो, ज्याला मिळाला त्याचा तो, असं गणित असतं. गंमत म्हणून झाडांवर असलेली खारुताईकडून सुद्धा आंबा मागितला जातो. मोठ्या आवाजात तिला साथ घातली जाते. अर्थात ही बालपणीची गंमत म्हणा किंवा त्या आमराईतली गंमत म्हणा. आणि मग त्या खारुताईला काय म्हटलं जातं माहिती आहे? गो गो गो गो चायनी, एक आंबा टाक. आता चानी म्हणजे खारुताई. तर अशी मजा येते ती आमराईत. आमराई, आंब्याची बाग ही खरं तर आपल्या वाडवडिलांची आधीच्या पिढीची पुण्याई. त्यांनी कष्टाने मेहनतीने लावलेल्या झाडांमुळे आजच्या पिढीला आपल्याला आंबे खायला मिळत आहेत. अनेक झाडं म्हणजे त्या त्या व्यक्तींची आठवण. म्हणजे बघा ना, हे भलं मोठं अंगणातलं बागेतलं झाड लावलंय ते माझ्या आज्यानं, चुलत्यानं, तात्यानं, अण्णानं, हे आवर्जून आजही सांगितलं जातं. आता आमराई पर्यटनसुद्धा सुरू झालंय. बागेत जाणं, खाणं पिणं, खेळणं, आंब्याच्या झाडावर झोके घेणं, स्वतःच्या हाताने आंबे तोडणं ह्या गोष्टी अनुभवता येत आहेत. आता शेती कमी झाल्याने डोंगर उतारावर, माळ रानावर, पडीक जमिनींमध्ये आंबा बागायती वाढल्या आहेत. आणि ही सगळी गंमत अनुभवायला, निसर्गातली मजा अनुभवायला गावांमधल्या आंब्याच्या बागेत आमराईत आपल्या प्रत्येकाने नक्की जायला हवं.

पद्म पुरस्काराचे मानकरी या आपल्या विशेष मालिकेत आज आपण बोलणार आहोत छत्तीसगडमधील डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याविषयी. आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागात गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ आदिवासींच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे हे गोडबोले दाम्पत्य हे मूळचे महाराष्ट्रातील सातारचे. त्यांनी दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर येथे राहून आरोग्य शिक्षण आणि कुपोषणावर निस्वार्थपणे कार्य केले आहे. डॉक्टर गोडबोले दाम्पत्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणतीही प्रसिद्धी न करता केवळ माणुसकीच्या नात्याने आदिवासी भागात आरोग्य दूत म्हणून कार्य केले आहे. मध्य प्रदेशचा भाग असलेला बस्तर जिल्हा हा देशभरातील अत्यंत मागास जिल्ह्यांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. बस्तरमधील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आव्हान स्वीकारून डॉक्टर राम आणि सुनीता गोडबोले हे नवविवाहित दाम्पत्य 1990 वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून दंतेवाडा जिल्ह्यातील गीदम तालुक्यातील बारसूर येथे राहायला आलं. त्यांनी तिथे कल्याण आश्रमाच्या माध्यमातून दवाखाना सुरू केला. दररोज OPD चालवली. त्यांनी हजारो रुग्ण तपासले, अनेकांचे जीव वाचवले. कितीतरी जणांवर त्यांनी तातडीचे उपचार केले. ज्या गंभीर रुग्णांना विशिष्ट तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेची किंवा उपचार आणि निदानाची गरज आहे अशांना आठवड्यातल्या प्रत्येक मंगळवारी नियमितपणे 75 किलोमीटर अंतरावरील जगदलपूर या त्यातल्या त्यात मोठ्या आणि जवळच्या शहरात ते स्वतः घेऊन जायचे. त्यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली. बस्तरमधील कुपोषणविषयक कार्यासाठी ते आणि जंगलातील गंभीर आणि गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर गोडबोले यांनी दरमहा निधी उभारण्यासाठी धडपड केली. स्थानिकांशी संवाद वाढवण्यासाठी त्यांनी आदिवासींची गोंडी आणि हलबी या दोनही भाषा शिकून घेतल्या. ट्रस्ट फॉर हेल्थ या त्यांच्या उपक्रमाद्वारे या जोडप्याने आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी आणि कुपोषणाचा सामना करण्यासाठी काम केलं. तळागाळातील गरजूंसाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.

0: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण। सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक। आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता। आता सविस्तर बातम्या। आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली। शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले। सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे। दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल। तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं। या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले। नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल। विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे। मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे। इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे। नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती। दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला। सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे। याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू। 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आव्हान केलंय तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील। वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर हे योग्य होणार नाही। महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो। विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो। ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो। हे काही एका दिवसात होणार नाहीये, पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो।
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं 2 पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं, तर एकंदर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांब उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: 7:20 होत आहेत आणि 107.1 मेगाहर्ट्ज वर श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे रेनबो फन डे आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण। गाववाल्यानू तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार।

0: रसिकहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्तसूर धन्य होत वंद्य गानदेवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोते हो नमस्कार।
1: आणि आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी भाग दुसरा।
0: श्रोते हो नमस्कार। आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि अस्वस्थ जगात आपण यश मोजतो ते पद पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर, पण कधी थांबून स्वतःला विचारतो का की खरं यश म्हणजे काय, मनुष्याला खरोखर मुक्ती कशातून हवी आहे, आणि दुःख हे अपरिहार्य आहे की आपण नकळत स्वीकारलेली मानसिक साखळी। आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या आयुष्याच्या मुळाशी जाऊन विचारायला लावतात। IIM अहमदाबादचे पदवीधर, माजी IAS अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत। उज्ज्वल उके सर यांचा प्रवास ज्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही त्यांनी ते शिखर सोडून आतल्या हिमालयाकडे वाटचाल केली। IAS अधिकारी म्हणून सार्वजनिक धोरणे घडवणारे उके सर आज ओटू द शेर्पा या नावाने मनाच्या अंतर्गत प्रशासनालाच प्रश्न विचारतात। त्यांनी विकसित केलेली महोपेक्षा म्हणजेच महान त्याग अर्थात महान क्षमा ही कोणती धर्म परंपरा नाही, गुरुपंथ नाही, तर स्वतःच्या अनुभवातून उलगडलेली चेतनेची शिस्त आहे। आज ते आपल्यासोबत या प्रवासाविषयी, दुःखाच्या मुळाविषयी आणि अंतर्मुक्तीच्या शक्यतेविषयी संवाद साधणार आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात।
2: नमस्कार।
0: नमस्कार ओके सर, महोपेक्षा हा शब्दच जरा वेगळा आहे, त्यामुळे या शब्दाचा अर्थ तुमच्याकडून आम्हाला आधी ऐकायचा आहे।
2: भारताचे ध्वज आमचा तिरंगा, त्याच्यामध्ये जे अशोक चक्र आहे त्याच्यामध्ये 24 स्पोक्स आहेत, त्याच्यापैकी एक स्पोक आहे महोपेक्षा, त्याला आम्ही म्हणतो द ग्रेट फॉरगिवनेस म्हणजे महान त्याग किंवा महान क्षमा।
0: वा,
2: म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की क्षमा हे इतरांसाठी तर हवीच असे पण स्वतःसाठी स्वतःला क्षमा करणे सर्वात महत्वपूर्ण आहे, सर्वात जरुरी आहे ते।
0: बरोबर सर, तुम्ही स्वतः IAS सारख्या मोठ्या प्रतिष्ठित शिक्षण घेऊन त्या पदावर असताना, आपण जेव्हा म्हणतो की पद प्रतिष्ठा पैसा हे सगळ्याच्या सर्वोच्च पातळीवर असताना तुम्हाला या सगळ्याकडे वळावं असं कसं वाटलं?
2: प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एखादा क्षण येतो जेव्हा त्याला हे सगळं माया वाटते, त्याला जाणीव होते की ह्याचा काही परिणाम होणार नाही।
0: बरोबर,
2: कारण जे म्हणतात ना जे तुम्ही बुद्धिबळ खेळतात, बुद्धिबळ किती मोठे वाईट आणि काळे रंगाचे जितके म्हणजे हे असतात खेळाडू, पांढरे आणि काळे रंगाचे, कोणी जिंकला कोणी हरला, शेवटी तुम्ही ते सगळे गोटी घेऊन एकच डब्यामध्ये बंद करतात। कितीही तुम्ही मोठा पद घेतला, काही घेतला, प्रतिष्ठा घेतली, शेवटी तुम्हाला चिरनिद्रामध्ये जायचेच आहे।
0: अगदी।
2: तर तुम्हाला सर्वात अधिक आनंद कुठे मिळतो? सर्वात अधिक आनंद मिळतो परोपकार मध्ये। जेव्हा तुम्ही आजूबाजूचे लोकांमध्ये आनंद बघतात तेव्हा तुम्हाला त्याचा आनंद, खरा आनंद मिळतो। तेव्हा जेव्हा मला कळलं त्याच्यानंतर मी हे स्प्रेड करायला सुरुवात केली, कारण की मला असं वाटलं की कुठेतरी मलाही एक ज्ञान प्राप्त झालेली आहे किंवा काही असेल,
0: बरोबर,
2: जे काही सोल्युशन काढले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि त्यांच्या आयुष्य जर आनंदित होऊ शकेल किंवा जर त्यांची सक्सेस करण्याची जी पायरी आहे ती सोपी झाली किंवा त्यांना कोणतेही त्यांची जे काही ध्येय आहे ते पूर्तता झाली, त्याचे ते आनंद त्यांना जर मिळत असेल तर का नाही करावा। तर आमच्या महापेक्षामध्ये आम्ही जिंकण्याचे जे काही मार्ग आहेत ते पण सोपे करून देतो। तुमचे शरीर त्याच्यामध्ये आजार किंवा दुर्बलता जे काही असेल त्याच्यातून पण आम्ही मुक्तता करण्याचा पण मार्ग देतो। तर एकंदरीत एक सारासार जे हा एक उपाय आहे आणि एक मार्ग आहे जीवन जगण्याचा।
0: श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा। विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच। याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा महोपेक्षा। श्रोते हो, 15,000 अधिक लोकांनी लाभ घेतलेल्या महोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा। आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302। मार्गदर्शक उज्ज्वल उके, IIM अहमदाबाद, माजी IAS। तुमची अंतर्मुक्तेची सुरुवात इथूनच। तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे माहूपेक्षा हा जीवन जगण्याचा वेगळा मार्ग आहे, पण तो स्वतःसाठी किती लागू आहे आणि समाजाच्या एकूण उन्नतीसाठी किती गरजेचा आहे?
2: मला हे म्हणायचं आहे सर्वप्रथम की स्वतःची मुक्ती करण्याच्या नंतरच तुम्ही दुसरे लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवू शकतात. त्यामुळे आधी असं म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम.
0: अगदी.
2: स्वतःला जोपर्यंत तुम्ही आनंदित करू शकत नाही किंवा त्या मुक्तीचा मार्ग तुम्हाला मिळाला नाही, दुसरे लोकांना उपदेश देऊन काही उपयोग नाहीये. तर मला असं वाटतं की इट हॅज टू बी फ्रॉम आवर्स. कारण की माझे क्लासेसमध्ये मी नेहमी विचारतो की बाबा तुम्ही मला एक $10 नोट द्या. ते म्हणतात साहेब $10 नोट नाहीये माझ्याकडे, ₹10 आहेत. तुम्ही म्हटलं हे बघा, तुमच्याकडे $10 नोट नाहीये, तुम्ही मला देऊ शकत नाही. जर तुमच्याकडे आनंद नाही आहे, तुम्ही मला आनंद देऊ शकतात का? बोले हो, नाही देऊ शकत. जी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही दुसऱ्यांना नाही देऊ शकत. तर आधी स्वतःला आनंदित करा, स्वतः मुक्त व्हा, फ्री होऊन जा, त्याच्यानंतर इतरांना आनंद द्या.
0: बरोबर. मग रोजच्या स्पर्धेच्या युगात, रोजच्या धावपळीमध्ये हा आनंद शोधायचा कसा?
2: धावपळीचे जे काही ते कार्य आहे, जे तुमचे कर्म आहे, तुम्ही जेव्हा सकाळी उठतात त्याच्यानंतर झोपेपर्यंत जितकं तुमचे ते जद्दोजहद ज्याला म्हणतात ते सगळं असतेच, पण त्याच्यातून तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे.
0: बरोबर.
2: आणि जर तुम्ही त्याला एक चॅलेंज म्हणून बघितलं किंवा एक कठीण आणि खूप जास्त श्रम करणारा जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर तितकं श्रम तुम्हाला वाटेल. जर तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवला की असे अनेक चॅलेंजेस माझ्या आयुष्यात आलेले आहेत, येणार आहेत, आणि आता जे आलेले आहे ह्या पण मी त्याच्यावर जिंकू शकतो हे जर त्याच्या मनात आला तो व्यवस्थित निघून जाईल. पण आम्ही काय करतो, एक पास्ट मध्ये खूप राहतो. आम्ही काय करतो की तुम्हाला माहित आहे का मी कुठून आलो, माझी काय हालाकीची परिस्थिती होती, आणि ते सगळं इतकं जिंकून इतके कष्ट परिश्रम आणि काय काय करून मी इथे आलो तुम्हाला माहित नाहीये, ह्याच्या मेडल आम्ही लावतो. माझं असं म्हणणं आहे की ते सगळं पास्ट झालेलं आहे.
0: बरोबर.
2: त्याच्या मेडल आणि त्याची विक्टरीवर सेलिब्रेशन करणं उचित आहे, पण किती वेळ? आयुष्यभर त्याच्या धरून नका बसू.
0: बरोबर.
2: आयुष्यभर त्याला धरून बसू नका. या पुढे काय करायचं आहे, अभि तो एक चॅप्टर क्लिअर किया, अभि तो बहुत आहे. तर प्रेझेंट मध्ये राहणं आणि पुढे जाणं हे फार गरजेचं आहे. जे काही आम्ही जिंकलो किंवा जे काही आम्ही चॅलेंजेसला ऍक्सेप्ट केलं आणि त्याच्यावर सर केली, त्याला मात दिली, त्याच्यावर बसून तुम्ही फक्त आनंदित होऊ नका, पुढे बघा. अनेक शिखर पुढे आहेत आणि त्याच्यामध्ये आयुष्याचा आनंद आहे.
0: म्हणजे असं म्हणतात की इतिहासात रमणारे लोक भविष्य शोधू नाही शकत, असं त्याचप्रमाणे म्हणाला त्याप्रमाणे. पण मग भारतीय समाजात याच इतिहासामधल्या अनेक गोष्टी, म्हणजे कर्मधर्म असेल, जातपात असेल, अशा सगळ्यांमध्ये आपण आजही रमतो. मग माहोपेक्षा या सगळ्यांकडे कसं बघता?
2: आमच्या ह्या म्हणणं आहे की हे सायंटिफिक अप्रोच आहे. तुमच्या अचेतन मन हनुमानासारखं शक्तिशाली आहे. त्याला व्यवस्थित रीतीने जर तुम्ही आदेश दिले किंवा तुमचे थॉट्स, तुमचे जे विचार आहेत, ते विचार जर सम्यक आहेत तर तो तुम्हाला पुरेपूर मदत करणार आणि त्याप्रमाणे तुमचे सगळं काम होऊ शकतात.
0: श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. श्रोते हो, 15,000 अधिक लोकांनी लाभ घेतलेल्या माहोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. मार्गदर्शक उज्ज्वल उके, IIM अहमदाबाद, माजी IAS. तुमची अंतर्मुक्तेची सुरुवात इथूनच.

0: श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिलीत जी बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेते. उज्ज्वल उकेसर किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती करणारी. आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
1: तुमच्या पण मी खूप आभारी आहे. धन्यवाद.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी भाग दुसरा.
4: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ, म्युझिकली योर्स.
5: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
6: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो, तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबई माहीमच्या गादीवर आलेला दुसरा बिंब, बिंबदेव यादव याची गोष्ट.
1: सन 1241 मध्ये मुंबई माहीमचा अधिपती असलेल्या जनार्दन प्रधानाचा पराभव करून गुजरातेतल्या घणदिव्याचा राजा नागरशा मुंबई माहीमच्या राजधानीचा ताबा घेतो. मुंबई माहीमवर मिळवलेल्या विजयात नागरशाला त्याच्या नानोजी, विकोजी, बाळकोजी या तीन मेहुण्यांनी मोठी मदत केलेली होती. त्याचा मोबदला म्हणून आपल्याला सत्तेत वाटा मिळावा अशी त्यांची मागणी होती. सत्तेत भागीदारी दिली तर हे मेहुणे रुईजड होतील ह्याची कल्पना असलेल्या नागरशाने त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. हे लक्षात आलेल्या ह्या मेहुण्यांच्या मनात नागरशा विरुद्ध कपट घर करू लागलं. या दरम्यान नागरशाला मुलगा झाला. ह्या मुलाचं नाव त्रिपुर कुमार. हा मुलगाच मोठा होऊन राज्याचा अधिपती होणार आणि आपला सत्तेतला वाटा कायमचा जाणार हे समजून चुकलेले ते तीन मेहुणे नागरशा विरुद्ध कारस्थान सुरू करतात. पण त्रिपुर कुमार 30 वर्षांचा होईतो त्यांच्या कारस्थानाला काही यश मिळत नाही. यापुढे वाट बघण्यात काही अर्थ नाही हे ओळखलेले ते मेहुणे फासे टाकायला सुरुवात करतात. ते नागरशाकडे ठाणे, मालाड आणि मरोळ हे तीन इलाके ताब्यात देण्याची मागणी करतात. या मागणी मागे तिथं त्यांचं स्वतःचं राज्य स्थापण्याची त्यांची सुप्त इच्छा आहे हे ओळखलेला नागरशा त्यांची मागणी धुडकावून लावतो. मेवण्यांना नागरशा विरुद्ध उठाव करायला आयतच कारण मिळत.
2: इ.स. 1271 मध्ये ते तिघ देवगिरीचा राजा रामदेवराय यादवाशी संधान साधतात आणि त्याच्याकडे नागरशा विरुद्ध मदत करण्याची विनंती करतात. त्यावेळी राजा रामदेवराय नुकताच सम्राट पदावर आरूढ झालेला असतो. किंबहुना युद्धाचं मैदान गाजवण्यापेक्षा त्याला ओढ असते ती कथा, शास्त्र, चर्चा, परमार्थ यातच. पण वंश परंपरेनं देवगिरीच्या गादीवर बसलेल्या राजा रामदेवरायालाही स्वतःचा पराक्रम सिद्ध करण्यासाठी एखाद्या युद्धाची गरज होतीच. फितुरीमुळे हे युद्ध जिंकणं सोपं होईल हे लक्षात घेऊन आयतीत चालून आलेली ही संधी तो साधतो आणि नागरशांच्या मेवण्याला मदत करण्यासाठी होकार देतो आणि आपला प्रधान हेमाड पंडित याच्यासह सैन्य घेऊन नागरशहाचं राज्य काबीज करण्यासाठी निघतो. राजा रामदेवराय आपल्यावर चालून येतो आहे ही बातमी मिळताच नागरशाह आपला पुत्र त्रिपुर कुमारला त्याचा समाचार घेण्यासाठी रवाना करतो. पण त्रिपुर कुमारची गाठ राजा रामदेवरायाच्या सैन्याशी पडण्यापूर्वीच नागरशहाचा चेंदणी येथला मांडलिक पाटील राजा रामदेवरायाच्या सैन्याला सामोरा जातो. कळव्याच्या भूमीवर दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध होतं. या युद्धात पाटला

0: राजाचं पारडं जड होत चाललंय हे पाहून राजा रामदेव रायाचं सैन्य पलायन करू लागतं. पण तेवढ्यात राजा रामदेव रायाच्या सैन्याशी भिडण्यासाठी माहीमहून निघालेला नागरशहाचा पुत्र त्रिपुरकुमार चेंदणीपर्यंत येऊन पोहोचतो. तो पलायन करत असलेल्या राजा रामदेव रायाच्या सैन्याचा पाठलाग करतो. राजा रामदेव रायाच्या सैन्यानं माहुली किल्ल्याचा आश्रय घेतल्याचं त्रिपुरकुमारला समजतं. त्रिपुरकुमार तिथं जाऊन पराक्रमांची शर्थ करतो आणि राजा रामदेव रायाचा अखेरीला पराभव करतो. हे पाहून नागरशहाचे फितूर मेवणे पळून जातात. नागरशहाचं माहीमचं राज्य सलामत राहत.
1: या विजयानंतर नागरशहाचं प्रस्थ वाढतं. आपल्या तुलनेत सर्वच अर्थांनी धाकटा असलेल्या नागरशहानं आपला पराभव केला ही गोष्ट रामदेव रायाच्या जिव्हारी लागलेली असते. संधी मिळताच या पराभवाचा बदला घेण्याची योजना रामदेव रायाच्या मनात शिजत असते. झालेल्या पराभवावरून धडा घेऊन तो सगळ्यात आधी आपल्या राज्याला बळकट करण्याचं उद्दिष्ट ठरवतो. आपल्या चार पुत्रांमध्ये पुढे भाऊ बंदकी माजू नये म्हणून तो सुरुवातीलाच चारही जणांना राज्यात वाटा देतो. शंकरदेव आणि केशव या दोघांना आपल्यापाशी देवगिरीला ठेवतो, तर प्रतापशाला अलंदापूर पाटण देतो आणि बिंबदेव नामक पुत्राला उदगीर प्रांत देतो. हाच बिंबदेव पुढे मुंबई माहीमच्या गादीवर बसायचा होता, पण मध्ये आणखी काही घटना देखील घडल्या. रामदेव राय आव शौर्याचा आणत असला तरी देखील मुळात त्याच्याकडे शौर्याचा अभाव आहे हे जाणून असलेल्या त्याचे मांडलिक त्याला फारस जुमानत नसतात. वरवर बलवान दिसत असलेल्या रामदेव रायाचं राज्य हातून मात्र प्रभावी नियंत्रणाअभावी कमकुवत झालेलं असतं. अर्थातच रामदेव रायाला त्याची पुरेशी जाणीव नसते.
0: तो सन 1288 मध्ये नागरशावर स्वारी करायचं योजतो. दुर्दैवानं त्याच वेळी राजा रामदेव रायाच्या काही मांडलिकांच्या चिथावणीवरून अल्लाउद्दीन खिलजी त्याच्यावर चालून जातो. घरभेद्यांच्या मदतीनं झालेल्या या अनपेक्षित हल्ल्यामुळं बेसावध असलेल्या राजा रामदेव रायाच्या मदतीला त्याचा उदगीर इथं असलेला बिंबदेव नामक पुत्र मदतीला धावतो. पण त्याचा काहीही उपयोग न होता राजा रामदेव रायाचा पराभवच होतो. आता या पुढच्या घटना काही बखरीत येत नाही, थेट उल्लेख येतो तो केशवदेव याचा मुलगा रामदेव राय दुसरा या नावानं देवगिरीच्या गादीवर येतो. हा यावरून राजा रामदेव राय यादव, त्याचा मोठा पुत्र शंकरदेव तो निपुत्रिक मरण पावला असावा आणि दुसरा मुलगा केशवदेवही मरण पावला असावा असं तर्कानं म्हणता येत. हाच बिंब यादव पुढे मुंबई माहीमच्या गादीवर बसतो.
1: रामदेव रायाचा पुत्र बिंबदेव यादव मात्र नगरशाने केलेल्या आपल्या बापाचा पराभव विसरलेला नसतो. प्रथम आपली लष्करी ताकद वाढवण्यावर तो भर देतो. तिकडे मुंबई माहीम मध्ये सन 1294 मध्ये नागरशाचा मृत्यू होऊन त्रिपुर कुमार गादीवर आलेला असतो. नागरशाने केलेल्या आपल्या बापाच्या पराभवाचा बदला त्रिपुर कुमारचा पराभव करून घेता येण्यासारखा असतो. सन 1294 मध्ये बिंबदेव त्रिपुर कुमारवर अनपेक्षितपणे चालून जातो. सुदैवानं मध्ये कोणताही आणि कोणाचाही अडथळा न येता तो थेट त्रिपुर कुमारच्या राज्यात जोरदार मुसंडी मारतो. सुरुवातीला तो प्रतापपूर म्हणजेच आजचं मरोळ बर का, तर सुरुवातीला तो हे प्रतापपूर काबीज करतो. बिंबदेवाच्या पराक्रमानं घाबरलेला त्रिपुर कुमार आपला सपशेल पराभव होणार हे ध्यानात घेऊन बिंबदेव यादवाशी दोन हात न करताच माहीमचं राज्य त्याच्या स्वाधीन करतो आणि तो चौलच्या दिशेनं निघून जातो. नागरशानं केलेल्या आपल्या बापाच्या पराभवाचा बदला सन 1294 मध्ये बिंबदेव यादव अगदी सहजपणे घेतो आणि मुंबई माहीमच्या राजधानीत प्रवेश करतो. सन 1294 मध्ये माहीमच्या गादीवर आलेला हा दुसरा बिंब. सन 1147 मध्ये माहीमला राजधानी स्थापन करणारा प्रताप बिंब हा पहिला बिंब होता.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्प

चला गावालेनू आता येऊ मग आता 7:55 होता आहेत आणि आता मात्र वेळ झाली आहे निरोपाची. वंदन कार्यक्रमातली भक्तिगीतं आणि सुविचार जे होते ते मनापासून आवडले त्यामुळे एक छान प्रेरणा मिळाली अशा प्रतिक्रिया तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि रेनबो फंडेमध्ये आज आपण आमराईत गेलो होतो, धमाल केली, मस्त मजा केली, तिथले अनुभव ऐकले आणि त्याचबरोबर गावाला गेल्याचा फील आला. काही जणांना काही कारणामुळे गावाला जाता आलेलं नाही, पण आमराईवरचा आता जो विशेष कार्यक्रम आपण केला तो ऐकताना आम्ही गावालाच जग गेलो होतो अशी भावना तुम्ही सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि त्याच्या जोडीला जी काही गाणी होती ती सुद्धा गाणी ऐकताना खूप मजा आली, मस्त वाटलं असं तुम्ही सगळ्यांनी अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. असाच आनंद घ्या. FM गोल्डवर आज RJ दीप्ती तुमच्यासोबत असणार आहे आणि FM रेनबोवर RJ अमय तुमची साथसंगत करणार आहेत. तेव्हा याही कार्यक्रमांचा आस्वाद नक्की घ्या आणि तुमचा आजचा दिवस अधिक आनंदी आणि उत्साही बनवा. याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया नवीन विषयांसह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार. गाववाल्यानू येतंय.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रतिक्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी CXL आणि TRQ कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात UAEपासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि UAEच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात

देता है। नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे। या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील। या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळाचा प्रमुख सहभाग असेल। हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत। या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील। ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती। चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले। या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे। जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे। या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे। होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे। भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं। याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं। भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले। केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे। सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली। ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल। सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं। या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे। त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं। पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे। प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत। आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला। बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे। काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी। पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात
उद्या UAE ला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मुंबई चा काना कोपरा कई एक दास्तान लपलेल्या भरलेल्या अगदी ठास ठासून भरलेल्या आहे. आपल्याला मुंबईची गोष्ट खरंच माहिती आहे.

0: मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहेत. त्यामुळे जोडलेले रहा, भेटूच
0: लवकरच.

0: जी।
1: तर मंडळी, मुंबईला कोणी माया नगरी म्हणत, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका। तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच।
2: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी। भेट

0: दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची ही सामायिक गरज असून अध्यक्ष म्हणून आपण खुल्या आणि रचनात्मक चर्चेस प्रोत्साहन देऊन सर्व शिष्टमंडळांनी याच भावनेत आपले विचार मांडावेत असं जयशंकर यांनी सांगितलं. उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांकडून ब्रिक्सने एक सकारात्मक आणि स्थिरता आणणारी भूमिका बजवावी अशी अपेक्षा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या परिषदेतल्या चर्चा जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवर विचारमंथन करण्याची तसंच सहकार्य अधिक मजबूत करण्याचे व्यावहारिक मार्ग शोधण्याची संधी असल्याचं जयशंकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते उद्या अबुधाबी इथं पोहोचतील. यावेळी ते संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहान यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत ऊर्जा सहकार्यासह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सी बी जॉर्ज यांनी दिली. गेल्या 5 महिन्यातील या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट आहे. या चर्चेत ऊर्जा सुरक्षा आणि संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या 40 लाखांहून अधिक भारतीयांच्या कल्याणाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात महत्वपूर्ण ऊर्जा भागीदारी असून भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 11% पुरवठा संयुक्त अरब अमिरातीतून केला जातो. केरळमचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस पक्षाचे व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम इथं आज झालेल्या पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत सतीशन यांचं नाव जाहीर करण्यात आलं. पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाप्रमाणे राज्य सरकार पुढचे 6 महिने मोठे शासकीय कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून इंधन बचत कशी करता येईल याकडे लक्ष देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा
0: नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉक्टर प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, जिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी। शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्हीडी सतीशन यांच्या नावाची घोषणा। आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी। केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावाने सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते। या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ एस जयशंकर भूषवत आहेत। जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं। दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज आहे असं ते म्हणाले।
1: Our discussions must advance sustainable development while upholding principles of equity and common but differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape. It can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
0: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांचं तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं। या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहेत। या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे। या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF ने 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं। गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार NDRF देण्यात आला, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्हीडी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे। काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली। कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते। 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती। महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यामध्ये शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत।

हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनांबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 तासात नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खाजगी बस आणि टँकर याच्या धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक SS भदौरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBIकडे असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIनं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. CBI आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपींशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या OPT अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. OPTमुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H1 व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झालेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री DR SJYSHANKAR यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी प्रसारण सेवेची FM रेनबो वाहिनी। आणि चला दोस्त हो बोलू काही मध्ये आपल्याशी गप्पा गोष्टी करणार आहे मी आपला रेडिओ सखा अमेय। सुरुवात करूया या गाण्यानी।

सांगना रे मना, काय खरं आहे की नाही, कितीतरी अशा गोष्टी असतात नाही का, अशा भावना असतात ज्या आपल्याला व्यक्त करायच्या असतात, आपल्याला बोलायचं असतं, आपल्याला खूप काही सांगायचं असतं आणि आपण तसं करतोही, म्हणजे आपण बोलतो, सांगतो, विचारतो. अरे बापरे, बघा ना, संवाद साधण्याच्या एका क्रियेसाठी सांगणे, विचारणे, बोलणे, समजावणे ही त्या त्या भावनेनुसार वापरण्यात येणारी ही कितीतरी वेगळी क्रियापदं. आणि एवढंच नव्हे, शब्द, स्पर्श, नजरानजर, खाणाखुणा आणि अशा कितीतरी माध्यमातून बोलण्याची, गप्पा मारण्याची, संवाद साधण्याची ही प्रक्रिया सतत चालू असते. कधीकधी तर अबोल्यातही आपण बरंच काही बोलून जातो, नाही का? आणि कधीकधी आपण इतकं बोलतो तरी देखील हाच प्रश्न पडतो, किती सांगू, कुणाला सांगू, आणि असा प्रश्न तेव्हाच पडतो ज्यावेळेला आपल्याला खूप आनंद झालेला असतो. खरं आहे, आनंद ही भावनाच अशी आहे की काय बोलावं त्याच्याबद्दल. ऐकूया हे गाणं आणि हा संवाद असाच सुरू ठेवूया.

तुकोबांनी एका ठिकाणी म्हटलंय ना, आनंदाचा ठाव झाले माझे चित्ती, सागर होतो किती उपमेसी. खरंच आहे, मन जेव्हा आनंदी असतं ना त्यावेळेला खरोखर तो समुद्र हा देखील उपमेसाठी योग्य ठरत नाही, इतकं ते विशाल आणि इतकंही तो अनुभव हा आपल्यासाठी महत्त्वाचा आणि उभारी देणारा असतो. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनामध्ये अनेक भावना अशाही असतात की आपल्याला बोलायचं असतं पण आपण बोलत नाही. किंवा आपण म्हणतो ना की काही मंडळी ही अशी असतात जी इतकी मोकळेपणाने बोलत नाहीत. मग अशा मंडळी कशा पद्धतीने व्यक्त होतात? कारण आज आपण बोलतोय सांगणे, बोलणे, विचारणे, समजावणे या विषयावरती. तर बऱ्याचदा या मंडळी ज्या वेळेला त्यांचे अव्यक्त भाव व्यक्त होत असतात ना, तेव्हा ते कुणी शब्दांचा आधार घेतं, कुणी कथेचा, कवितेचा आधार घेतं, तर कुणी थेट सुरांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतो. आणि अशीच कवी अनिल यांनी व्यक्त केलेली ही भावना पुढच्या गीतातून आपण ऐकूया.

आनंद ही भावनाच अशी आहे ना, किती सांगावं किती बोलावं आणि जितकं सांगावं जितकं बोलावं तितका तो द्विगुणित होतो. म्हणूनच बहुधा म्हटलं असावं की आनंद वाटल्याने द्विगुणित होतो आणि दुःख वाटल्याने हलकं होतं.

अतिशय भावस्पर्शी शब्द तितकंच उत्तम संगीत आणि तसेच स्वर हा त्रिवेणी संगम होऊन बांधलेलं हे गीत. या रचनेमागची म्हणजे या कवितेमागची कथा अशी आहे की कवी अनिल हे बऱ्याचदा पंडित कुमार गंधर्व यांच्या घरी देवासला जायचे. बऱ्याचदा तिथे त्यांचा मुक्कामही असायचा. एकदा ते असेच राहायला गेलेले असताना रात्रीची वेळ होती, ते झोपलेले होते, खूप पाऊस पडत होता आणि अचानक त्यांच्या कानावर काही कोवळे स्वर पडले. उठून जाऊन बघतात तर पंडितजींचे चिरंजीव मुकुल शिवपुत्र हे त्यावेळेला गात होते आणि त्यांना गाताना पाहून कवी अनिल यांना ही रचना सुचली आणि त्याचं पुढे हे असं अजरामर गीत झालं. म्हणजे बघा ना, आपण बोलणं, विचारणं, सांगणं याच्यावरती गप्पा मारतो आहे आणि मगाशी मी जसं म्हटलं तसं कुणी सुरांच्या माध्यमातून व्यक्त होतं, कुणी शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होतं. इथे तर शब्द, स्वर हे दोन्ही एकत्र आले. म्हणजे स्वर ऐकून शब्द सुचले आणि पुन्हा त्या शब्दांना स्वरांच्या माध्यमातूनच व्यक्त व्हावं लागलं. असा हा सुरांकडून पुन्हा सुरांकडचा प्रवास. ऐकूया यापुढचं असंच एक आपल्या हृदयामध्ये जपलेलं आपल्या आवडीचं गीत.

वेगवेगळ्या मार्गांनी आपण या भावना व्यक्त करत असतो आणि यातून साध्य काय करायचं असतं. एकच, आपण ज्यांच्याशी बोलतो आहे, ज्यांच्याशी व्यक्त होतो आहे, त्यानं सतत आपल्याबरोबर राहावं, नाही का? म्हणजे याच्यामध्ये काही फक्त आपला जोडीदार किंवा साथीदारच नव्हे तर आपले मित्र असतात, नातेवाईक असतात, सहकारी असतात आणि या सगळ्यांच्या बरोबरीनं आपण आपलं आयुष्य जगत असतो. खरं तर या सगळ्यांच्यामुळेच आपल्या आयुष्याला अर्थ येतो, कारण आपल्या आयुष्यामधल्या सुखदुःखाच्या, हर्षोल्लासाच्या, क्वचित प्रसंगी उदासीने एकाकीपणातल्या क्षणांचे हे सगळे सोबती असतात. आणि अशीच साथ आपले रसिक श्रोते आम्हाला लाभलेले आहेत, त्यामुळे हा जो आपला संवाद आहे हा इतका सुंदर होत आहे. आणि जसं म्हटलं आहे ना की ये हृदयीचे ते हृदय घातले, हा संवाद होण्यासाठी, हे बोलण्यासाठी किंवा हा भाव तिथे येण्यासाठी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि एकमेकांना साथ दिली पाहिजे.

ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र आणि 3:10 पुन्हा एकदा माझ्याबरोबर आपण सप्तरंगी साथ कार्यक्रम ऐकणार आहोत.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी। पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य। राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ। आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। मृदा आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे. वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला. संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49.26 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता, नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झाली जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा. तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,000

13,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. राज्याच्या काही भागात उन्हाची काहिली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी फळगळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी बरसत होत्या. हवामान. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे 2 उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव इथं आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी प्रसारण सेवेची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz. वेळ आहे सप्तरंगी साथ कार्यक्रमाची आणि मी आपला रेडिओ सखा मेय आपल्यासोबत आहे. गप्पांना सुरुवात करणार आहोत, एका खास विषयावर बोलणारही आहोत आणि एका विशेष चित्रपटाविषयी देखील आपण बोलणार आहोत. आणखीनही बरंच काही खास आहे, पण सुरुवात करूया या सुमधूर गीतांनी.

मला वाटतं आपल्या श्रोत्यांनी गाणं ऐकूनच विषय ओळखला असेल. होय, प्रीती प्रेम आणि या प्रेमाचे अनेक रंग. प्रेम म्हटलं की सगळ्यांच्याच ओठावरती पाडगावकरांच्या ओळी येतातच. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. इथपासून ते प्रेमा तुझा रंग कसा किंवा प्रेमाच्या ज्या अनेक छटा आहेत यांच्याविषयी आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये, गप्पा मारणार आहोत. आणि एक अतिशय सुंदर असा हॉलिवूड चित्रपट आहे रुबी स्पार्क्स नावाचा, याच्यामध्ये देखील प्रेमकथा ही किती सुंदर पद्धतीने आणि ज्याला आपण एका अर्थाने असं म्हणूया की अतिरंजित न करता जशी आहे तशी रंगवलेली आहे, आणि त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. खरं तर प्रेम हा विषयच इतका मोठा आहे आणि त्याच्या भावना किंवा त्याला व्यक्त होणं हे इतकं वेगवेगळ्या पद्धतींनी आहे. म्हणजे आपण सांगणं, बोलणं आणि विचारणं, समजावणं हे मागच्या भागामध्ये बघितलं, आणि आता हे सगळं व्यक्त होणं प्रेमाच्या माध्यमातून, क्या बात है. ऐकत रहा, ऐकूया या पुढचं गाणं

ना अंदाज कुठले ना अवधान काही, ना अंदाज कुठले ना अवधान काही, कुठे जायचे यायचे भान नाही। जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, न कुठले नकाशे ना अनुमान।

खरच प्रेम म्हणजे भावना, प्रेम म्हणजे आठवण, प्रेम म्हणजे फक्त एक सुगंधी साठवण। प्रेमाची किती रूप आहेत नाही, व्यक्त होणं अव्यक्त होणं याच्या पलीकडे जाऊन प्रेम आहे। सुंदर दिसणं किंवा सुंदर असणं याच्या पलीकडे जाऊन प्रेम आहे। आणि प्रेमकवितांचा जेव्हा उल्लेख होतो मला बाबू बोरकरांच्या ओळी आठवतात, ते म्हणतात तू नीरवतेच्या प्रहराकाठी भेट मला, तू नीरवतेच्या प्रहराखाली भेट मला, अन परसातील प्राजक्ता सम वेच मला। तू नीरवतेच्या प्रहराकाठी भेट मला, अन परसातील प्राजक्ता सम वेच मला, मज उधळून जाण्या इतुके सुद्धा पुरते ग, मज उधळून जाण्या इतुके सुद्धा पुरते ग, तुझी आठवण कविता होऊन छळते ग। काय सुंदर ओळी लिहिली आहेत, काय म्हणजे तो अनुभव अख्खा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, मनामध्ये काहीतरी एका कोपऱ्यामध्ये साठवलेली ती आठवण जागी होते आणि हळूहळू गतस्मृतींच्या त्या हिंदोळ्यांवर आपण झोके घ्यायला लागतो। त्याच बोरकरांनी लिहिलेलं कवितेचं जे गाणं झालं ते पुढचं गाणं आपण ऐकूया।

अतिशय अप्रतिम रचना आणि खूप सुंदर शब्द। तर आता जसं मी म्हटलं की आपण एका चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत, रुबी स्पार्क्स नावाचा हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झालेला, यामध्ये झोई काझान यांनी तो लिहिलेला आहे आणि जोनाथन डेटन आणि वॅलरी फॅरिस यांनी तो दिग्दर्शित केलेला चित्रपट। साधारण याचं कथानक असं असतं की एक चिंताग्रस्त कादंबरीकार आणि त्याचा काल्पनिक पात्र रुबी स्पार्क्स, ती अचानक जिवंत होते आणि तिच्या वाढत्या स्वातंत्र्याबरोबर तिच्याबद्दलची त्याची आदर्शवादी कल्पना जुळवून घेण्याचा आणि त्यांचा तो एक संघर्ष इथे दाखवलेला आहे। म्हणजे बघा ना, मुळात कथाच किती सुंदर आहे की कॅल्विन हा कादंबरीकार, म्हणजे हे ते पात्र आहे ज्याला लहान वयात प्रचंड यश मिळतं, पण नातेसंबंध जोडण्यासाठी त्याला पुढे पुस्तक लिहिण्यासाठी काही संघर्ष करावा लागतो। त्याच्यासाठी तो थेरपिस्टकडेही जातो आणि मग थेरपिस्टाला सांगतो की तुला आवडणाऱ्या विषयावरती लिही, आणि मग त्याला स्वप्न

स्वप्नामध्ये एक सुंदर स्त्री दिसलेली असते आणि तिची प्रेरणा घेऊन तो रुबी स्पार्क्स या पात्राचं लिखाण करायला घेतो आणि हळूहळू त्याच पात्राच्या प्रेमात पडतो. अचानक एक दिवस घरात सर्वत्र स्त्रीच्या वस्तू सापडतात आणि हे बघून त्या कॅल्विनच्या वहिनीला आणि भावाला प्रचंड आश्चर्य वाटतं आणि रुबीबद्दलच्या लिखाणावर ते टीकाही करतात आणि ते म्हणतात अशी स्त्री असूच शकत नाही, हे तुझं लिखाण खूप अति आदर्शवादी आहे वगैरे वगैरे असं सगळं होतं. आणि एक दिवस आपलं लिखाण करत असताना कॅल्विन आपल्या टाईपरायटरवर झोपी जाण्यापूर्वी रुबी त्याच्या प्रेमात पडली असा एक परिच्छेद लिहितो आणि पुढे काय होतं ते ऐकूया या पुढच्या गीतानंतर.

107.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी आपला रेडिओ सखा मेय आणि आपण संवाद साधतोय. आपण बोलतोय रुबी स्पार्क्स या सिनेमाविषयी. त्याच्या कथानकामध्ये आपण इथे पोचलोय की टाईपरायटरवरती रुबी कॅल्विनच्या प्रेमात पडते असा परिच्छेद लिहून तो टाईपरायटरच्याच बाजूला झोपून जातो. आणि मग काय होतं, दुसऱ्या दिवशी कॅल्विनला धक्का बसतो जेव्हा तो रुबीला त्याच्या स्वयंपाकघरात बघतो. ती एक जिवंत मूर्तिमंत व्यक्ती आहे हे बघून त्याचाही स्वतःवर विश्वास बसत नाही. तो आपल्या भावाला फोन करतो, त्याचाही यावर विश्वास बसत नाही. शेवटी कॅल्विन एक क्लुप्ती लढवतो आणि ती खरंच रुबी आहे का हे बघण्यासाठी तो आपली एक त्याच्या पुस्तकाची चाहती असते मेबल तिला गुपचूप भेटायला जातो. रुबीला न सांगता रुबी याचा पाठपुरावा करते आणि तिथे येऊन कॅल्विनला अक्षरशः झापते आणि आपण खरं असल्याची ग्वाही देते. यानंतर काय होतं जरूर ऐकूया या गाण्यानंतर.

रुबी स्पार्क्सबद्दल आपण बोलतोय आणि आपण पोहोचलो इथपर्यंत की कॅल्विनला शंका असते की रुबी ही खरंच आहे का त्याला काही भास होत आहेत आणि त्याला याची प्रचितीही येते की ती खरंच आहे. मग काही महिन्यानंतर कॅल्विन रुबीला आपल्या आईला आणि तिच्या प्रियकराला भेटायला घेऊन जातो. मनमोकळ्या स्वभावाची रुबी खूप मजा करत असते आणि हळूहळू कॅल्विनबरोबर वेळ घालवताना त्याच्या इतर लोकांसोबत वेळ घालवताना तिला हेवा वाटू लागतो आणि त्याच्या वाढत्या उदासीनतेबरोबर तिचा आनंदही मावळायला लागतो आणि इथे येतो खरा ट्विस्ट किंवा थोडासा ट्विस्ट. घरी परतल्यावर त्यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. निराश असलेली रुबी आपण किती एकटे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. तसंच त्यांना एकत्र कमी वेळ घालवावा असंही ती सुचवते. रुबी आपल्याला सोडून जाईल या भीतीनं कॅल्विन लिहितो की ती त्याच्याशिवाय खूप दुःखी आहे आणि ती पुन्हा परत येते. पण आता ती कमालीची त्याला चिकटून राहायला लागते. त्याचाही याला कंटाळा येतो आणि लिहितो की ती सतत आनंदी असते पण तिचा आनंद कृत्रिम आहे हे जाणून तो उदास होतो. पुढे काय होतं ऐकूया या पुढच्या गीतानंतर.

रुबिक्स पार्क्स चित्रपटाविषयी आपण बोलतोय. मी आपला रेडिओ सखा अमेय 107.1 मेगाहर्ट्सवर FM रेनबो वाहिनीवर आपण गप्पा मारतोय. तर होतंय असं की रुबी स्पार्क्स ही जी काल्पनिक पात्र जे सत्यात उतरलेलं आहे, कॅल्विनला कळत नाही आहे की आता पुढे काय करावं, म्हणून तो रुबीला तिच्या मूळ स्वरूपामध्ये आणण्याचा, मूळ स्वभावामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि तिला एका पार्टीमध्ये घेऊन जातो आणि एकटीला सोडून कॅल्विन त्याच्या पूर्व प्रेयशीशी बोलायला लागतो, जी स्वतः एक कादंबरीकार असते. ती त्याच्यावर आरोप करते की त्याला स्वतःशिवाय इतर कोणामध्येही रस नाही. कॅल्विन दोष दुसऱ्यावर ढकलतो आणि ते कटुतेने वेगळे होतात, अशी त्यांची एक गोष्ट आहे. दरम्यान तिथे रुबीसोबत एका माणसाला बघून कॅल्विनला प्रचंड संताप होतो. घरी पोचल्यावर त्यांच्यात भांडण होतं, ज्यात रुबी म्हणते की तू माझ्यावर हक्क गाजवू शकत नाहीस, तू माझ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीस. त्यावर कॅल्विन म्हणतो की तू माझी कल्पना आहेस आणि मी जसं सांगेन तसंच तू करू शकतेस. रुबीला याच्यावर विश्वास बसत नाही. मग तो टाईपरायटरवर अधिकाधिक उन्मादी आणि अपमानजनक कृत्य तिच्याकडून करून घेण्याचे लिहित असतो आणि तसंच ती वागत असते. शेवटी होतं असं की या सगळ्याला कंटाळून रुबी स्वतःला कॅल्विनपासून एका दूर खोलीमध्ये कोंडून घेते. कॅल्विनलाही आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो आणि तो शेवटचं पान लिहितो, ज्याच्यामध्ये तो म्हणतो की रुबीने घर सोडताच ती स्वतंत्र होईल आणि यापुढे त्याची निर्मिती किंवा त्याच्या इच्छेनुसार वागणार नाही. तो तिला वाचण्यासाठी ती प्रत तिथेच ठेवतो ज्यात माझं तुझ्यावर प्रेम आहे अशी एक चिठ्ठीही लिहितो. दुसऱ्या दिवशी सकाळी कॅल्विनला ती चिठ्ठी आणि रुबी दोन्हीही गायब झालेले दिसतात. पुढे काय होतं ऐकूया या गीतानंतर.

तर रुबी आणि चिठ्ठी दोन्ही गायब झालेला आहे आणि वेळ निघून जातो. रुबीचा विरह कॅल्विनला सहन होत नाही आणि त्यामुळेच त्याला पुन्हा लिहिण्याची तो प्रेरणा मिळवून देतो. हॅरी त्याचा भाऊ त्याला रुबीसोबतच्या अनुभवांवर एक नवीन पुस्तक लिहिण्याचा सल्ला देतो. द गर्लफ्रेंड ही त्याची कादंबरी पुन्हा यशस्वी ठरते आणि तिची कथा त्याचे कुटुंब व त्याचा थेरपिस्ट यांच्यासह अनेक वाचकांच्या मनाला भिडलेली असते. त्यानंतर पार्कमध्ये त्याचा म्हणजे कॅल्विन आणि त्याच्या कुत्र्याला तो फिरवत असताना रुबीसारखी दिसणारी एक स्त्री भेटते जी त्याचं नवीन पुस्तक वाचत असते. जेव्हा तिला कॅल्विन ओळखीचा वाटतो तेव्हा तो तिला आपला लेखकाचा फोटो दाखवतो. ती स्त्री पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा त्याला सल्ला देते आणि पुस्तकाचा शेवट कसा आहे हे तिला न सांगण्याचा आग्रह करते. कॅल्विन तसं न करण्याचं वचन देतो, हसतो आणि हा चित्रपट संपन्न होतो.

प्रेम या विषयावरती आपण आज बोललो आणि रुबी स्पार्क्स नावाच्या सिनेमाविषयी जाणून घेतलं, जी अतिशय सुंदर अशी प्रेमकथा होती आणि हा कादंबरीकार कसा रुबीच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर ती निघून जाते आणि पुन्हा ते कसे भेटतात आणि पुढे काय होतं ही सगळी कथा आपल्याला

आता वेळ आहे प्रादेशिक बातमीपत्राची। केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्चा पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावाने सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश असेल। महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यात शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉक्टर प्रज्ञा सावंत, सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे। राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 277 अंकांनी वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। ठीक 4 वाजता आपण ऐकणार आहोत संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम।

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढे सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील। आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत। राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या सुमारे 8767 पदांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानबंदी आणि राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना 30 जून पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य। आता सविस्तर बातम्या। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे। वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। त्याचप्रमाणे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याच्या संधींची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे। अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय। तसंच विजा भज प्रवर्गात खासगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळातील उच्च माध्यमिक शिक्षकांना 12 आणि 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणी लागू करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले। राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील। या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील। राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे। महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि नागपूरचे संजय भेंडे यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिसान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा

समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहे. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहे. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केलाय. तसंच पंतप्रधान उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदणी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहे. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारने दिले आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलंय. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. येत्या 30 जून पर्यंत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य करण्यात आलंय. राज्यात यासंदर्भातल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी हे क्रमांक बसवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलं आहे. भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयातर्फे राबवण्यात आलेल्या विविध संकल्पना आधारित उपक्रमांमध्ये देशातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. त्यात भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत इटगावला राष्ट्रीय स्तरावरचा बालस्नेही पंचायत या संकल्पना प्रकारात प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून क्लायमेट अॅक्शन या संकल्पना प्रकारात भंडारा जिल्ह्यातील खैरी वाल्माझारी या ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय. 1 कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभरातून अभिवादन करण्यात येत आहे. नागपूर महावितरणच्या विद्युत भवन मुख्य कार्यालयात देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजण्यात आला. नागपूर मनपामध्ये देखील अभिवादन कार्यक्रम पार पडला. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत अमरावती परिमंडळात आतापर्यंत 48,741 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून अनेक ग्राहकांचे वीज बिल शून्यापर्यंत आले आहे. या योजनेत 2 किलोवॅटपर्यंत 60,000 तर 3 किलोवॅटसाठी 79,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जात आहे. अमरावती जिल्ह्यात 33,846 तर यवतमाळ जिल्ह्यात 14,895 ग्राहकांनी सौर प्रकल्प बसवले आहे. बोनस, पेन्शन आणि खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील तीनही वीज कंपन्यातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. नागपूरसह राज्यभरात आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शनं केली. गेल्या 20 वर्षांपासून मिळणारा दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान यंदा अद्यापही देण्यात आलं नसल्याचा आरोप नागपूरच्या महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता आणि अधिकारी कृती समितीच्या वतीनं करण्यात आलाय. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झालाय तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. महाराष्ट्र शासनानं कामगार संहिता नियमाच्या प्रस्तावित प्रारूपावर हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन केलंय. कामगार आयुक्त कार्यालयाच्या mahakamgar.gov.in या संकेतस्थळावर हे प्रारूप उपलब्ध आहे. हवामान. पश्चिम विदर्भाच्या अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात देखील आज उष्णतेची लाट राहणार आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर अमरावती जिल्ह्यात 44.4 तर वर्धा जिल्ह्यात 44° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 43° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उद्या आणि परवा देखील उष्णतेचा येलो अलर्ट कायम
राहणार आहे. बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली

या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दरम्यान आज नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता होईल. अमूल आणि मदर डेअरी यांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. दुधाचे नवे दर आजपासून लागू झाले. कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दरवाढीतून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेचा मोठा हिस्सा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मृद आणि जलसंधारण विभागाच्या सुमारे 8767 पदांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी आणि राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना 30 जून पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी। आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य। राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे। काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत। कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत। याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्व्हॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत। सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत। आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत।
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNGचा वापर बंधनकारक केला आहे। तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत। गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत। खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे। शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा, तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा, डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे। सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत। पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला। यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे। यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल, शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल। हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे। वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय

मंडळाने आज घेतला, यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8,767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत डिसेंबर 2028 हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मेपर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं संध्याकाळी 7:30 सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. CBI आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या 3 शहरांमधल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आणि नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी। उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा। ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते। पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे। येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले।
1: हमारा लक्ष्य आहे जानहानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो। हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है। आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे।
0: राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील। या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील। राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे। मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली। मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे। या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला। समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे। PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते। नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते। CBI ही अटक केली आहे। या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे। नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर

संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्युमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो विएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्त्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत. मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांच्या संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र

सरकारचा प्रयत्न, राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार, केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा, ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि वंदन कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: एकशे सात अंश एक मेगाहर्ट्ज़ FM रेनबो प्रसारण सेवा। आणि आपल्या श्रोत्यांना जर आठवत असेल तर आपण एक मालिका सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण अशा नद्या की ज्यांचा संदर्भ हा प्राचीन काळापासून आपल्याला दिसून येतो तर त्यांच्याबद्दल आपण बोलत असतो। आज ज्या नदीबद्दल मी बोलणार आहे ती नदी अर्थातच मागच्या वेळेला आपण रावीबद्दल बोललो होतो, आजची जी ही नदी आहे ती सुद्धा पंजाबमधनंच वाहणारी आणि सतलज नदीची उपनदी जिला म्हटलं जातं, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधनं ती वाहते, ती म्हणजे चिनाब। चिनाब असं आपण म्हणतो, आपण भूगोलामध्ये शिकलेले असतो त्या नावाबद्दल, पण बऱ्याच ठिकाणी तिचा उल्लेख हा चेनाब असा सुद्धा झालेला दिसतो चिनाबच्या ऐवजी। 1520 किलोमीटर लांबीची ही अशी मस्त भली मोठी नदी आहे आणि हिमाचल प्रदेशामध्ये स्पिती जिल्हा जो आहे तिथं या नदीचे दोन शीर्ष प्रवाह त्यांची निर्मिती झालेली आहेत आणि त्या प्रवाहांची नावं काय माहिती आहेत का? चंद्रा आणि भागा। हे दोन्ही प्रवाह हिमाचल प्रदेशातल्या तंडी किंवा तांडी इथं एकत्र येतात आणि तिथपासून त्यांचा जो संयुक्त प्रवाह वाहतो त्याला चिनाब किंवा चंद्रभागा असं सुद्धा म्हटलं जातं। आता आपल्याला आपल्याकडची चंद्रभागा माहिती असते महाराष्ट्रातनं वाहणारी, पण तिथे सुद्धा चिनाबला सुद्धा चंद्रभागा असं म्हटलं जातं। आणि आज जो तंडीच्या वरचा भाग आहे तर त्या भागामध्ये चंदर आणि भागा अशा दोन्ही नावांनी तिला संबोधलं जातं। या नदीचं

वैशिष्ट्य म्हणजे मी जसं म्हटलं की ह्याचा पुराणाशी असलेला संबंध किंवा संदर्भ, तर ऋग्वेदामध्ये जिचा उल्लेख झालेला आहे ती असिकनी, असिकनी नदी म्हणजे चिनाब असं म्हटलं जातं. आणि जो उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे त्यात रोगहारक वनस्पती हिच्या काठी मिळतात असा उल्लेख तिचा आहे, त्यामुळे तिला खास म्हटलेलं आहे. बरं, ग्रीक मंडळींनी तिला अकेसिनेस असं म्हटलेलं आहे, तर बऱ्याच ठिकाणी तिचा संदोबल असा सुद्धा उल्लेख झालेला आहे, आणि संस्कृत वाङ्मयामध्ये तिचा चंद्रभागा असा सुद्धा उल्लेख आढळतो. हे किती कमाल आहे नाही का, म्हणजे एकाच नावाच्या अनेक नद्या भारतात आहे हे काही एकमेव उदाहरण नाही आहे, पण चिनाबला चंद्रभागा आणि तिथल्या स्थानिक उच्चारानुसार चंद्रभागा असं म्हटलं जातं हे वेगळं आहे. आणि म्हणूनच या नदीविषयी थोडक्यात सांगावंसं वाटलं वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने. यानंतर मी जे गीत ऐकवणार आहे ते आपल्या चंद्रभागेबद्दलचं आहे, जानकी अय्यर यांच्या स्वरातलं हे गीत आपल्यासाठी.

नमस्कार, मी शंतनु मोघे। दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा।

उषा मंगेशकर यांचा स्वर FM रेनबोवर आणि आपण चंद्रभागेच्या तीराला जानकी अय्यर यांच्या स्वरातलं जे गीत ऐकलं, अनेकांनी वेगळं गाणं नव्याने ऐकलं असं आपल्याला कळवलेलं आहे. गाणं जुनंच आहे, गोविंद पोवळे यांचं संगीत होतं आणि शब्दही त्यांचेच होते. FM रेनबो 107.1 MHz आणि आपण वेगवेगळ्या शब्दांबद्दलही थोडंसं बोलत असतो की जे बऱ्याचदा ज्यांचा ओघात वापर होतो, विशेष करून देवी देवतांशी जोडलेले. आज मी ज्या शब्दाबद्दल म्हणत असताना देवी आहे ही, आणि गोवा आणि कोकण या प्रांतामधली जी मंडळी आहेत तर ती प्रामुख्याने त्यांनी ते या देवीचे उपासक असतात. आपल्याला अनेक गावांमध्ये ग्रामदेवता दिसून येते. सातेरी देवी आणि तिच्या या नावाबद्दल थोडंसं कुतूहल वाटलं की नेमकं हे नाव कसं आलेलं आहे, कारण गोवा आणि कोकण इथं अनेकांची ही ग्रामदेवता आहे आणि तिची पूजा जर मुख्य आपण प्रामुख्याने बघितलं तर अनेक ठिकाणी वारुळ या स्वरूपात केली जाते. वारुळ हे पृथ्वी आणि सुपीकतेचं प्रतीक मानलं जातं आपल्याकडे, आणि त्याच्यामुळे सृजनाची देवी या अर्थाने तिची पूजा केली जाते. काही ठिकाणी ती वारुळाच्या रूपात आहे, काही ठिकाणी ती पाषाण रूपामध्ये आहे आणि ती शेतीची समृद्धी करते वारुळ रूपात असल्यामुळे, अशी एक श्रद्धा आहे. तर माती म्हणत असताना, मृदा म्हणत असताना तिच्यात सत्व असतं आणि ते सत्व, त्या सत्वाची देवी, त्याचा अपभ्रंश होऊन ती सातेरी झालेली आहे. मूळ त्या शब्दामध्ये सातेरी या शब्दामध्ये सत्व आणि सुपीकता तिची ह्या दोन्ही गोष्टींचा संदर्भ आहे, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर म्हणजे कोकणातल्या मंडळींना, गोव्यातल्या मंडळींना तर सातेरी हे नाव अत्यंत प्रचलित आहे, त्यांना माहितीच असेल. तर या नावाचा थोडासा वेध घ्यावासा वाटला. अनेकांची ती कुलदैवत आहे आणि त्यामुळे शोध घेता घेता हा संदर्भ आपल्याला सापडला. वारुळांच्या बाबत, वारुळ जी काही निर्माण केली जातात किंवा जी होतात आणि वर्षानुवर्ष जी टिकून असतात, तर त्याच्यामध्ये असलेल्या मुंग्या असतील किंवा इतर कीटक आहेत त्यांच्या माध्यमातनं त्या मातीचा जो काही भाग, त्याच्यामध्ये ज्या काही क्रिया घडतात, त्यामुळे ती माती, वारुळाच्या आसपासची माती ही सर्वात सुपीक, जिथे उत्तम पीक येऊ शकतं अशी मानली जाते. आणि त्यामुळे वारुळ रूपामधली देवी आपल्याकडे जी पूजली जाते त्याच्यामागचा हा कृषी संस्कृतीशी जोडलेला संदर्भ लक्षात घेतला तर पूर्वजांचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाहीत. अर्थात त्याच्यामध्ये त्या वारुळाबद्दल अनेक कथा, दंतकथा या प्रचलित असतात, पण त्याचा पुन्हा कुठेतरी त्या निसर्गाशी असलेला संदर्भ हा महत्त्वाचा वाटतो, जो आपल्यापर्यंत आणावासा वाटला. निमित्त आहे कार्यक्रम वंदनचं, जो आपण ऐकत आहात 107.1 MHz वर FM रेनबोवर.